0: नीचे टक टक बजती जो डांस फ्लोर पे जब तू नाचे आखे मीचे आखे मीचे आखे मीचे आखे मीचे आखे मीचे।
1: स्पीकर का वॉल्यूम उसको तेज पसंद है, बेबी को बेस पसंद है।